0: जी कोई ना, कोई ना,
1: कोई
0: Somewhere to clear view, Louisiana taxi plate, QTNX 0185, QTNX 0185, the white Toyota Corolla.